श्रोतो सुप्रभात FM 102.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948 अर्थात 13 मे 2026. आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:57 झाले आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कविता खरवंडीकर यांच्या स्वरात गोविंद अष्टकम आता आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची भूपाळी ऐकवत आहोत. संगीतकार वीणा चिटकोट.

रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांगडी यांची भोपाळी आता पण ऐकलीत. संगीत दिलं उभिना चिटको यांनी. पहाटेचं चैतन्यमयाचं वातावरण सुरू झालं. भक्तगण भक्तिरसात रमून जाऊ लागले. कोणी मंदिराच्या दिशेनं पूजेची थाळी घेऊन निघालंय या प्रातःसमयी. आणि एक मनात भक्तिभाव, श्रद्धा, परमेश्वराची आराधना, उपासना आणि मग आपल्या दिनचर्येची सुरुवात करताना प्रभातवेळी प्रभूचं नामस्मरण.

संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना आता आपण ऐकली. गायली अजित कडकडे यांनी, संगीत पांडुरंग दीक्षित यांचा. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमात यानंतर अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती रचना आता ऐकत आहोत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अवचिता परिमळ लोकप्रिय हा अभंग अनुराधा पोडवाल यांच्या सुमधुर स्वरात भावपूर्ण भक्तीचा अनुभव देतो. या अभंगात विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या गोपींची मनस्थिती, त्यांची उत्कटता आणि ईश्वरांप्रती असलेली भक्ती अतिशय सुंदर शब्दात मांडलेली आहे. ऐकूयात.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. एक एक भक्तिगीत या पहाटेच्या प्रम अशा वेळी आणि मग देवाची द्वारी उभा क्षणभारी परमेश्वराचं चिंतन मनन आणि परमेश्वराची या पहाटवेळी प्रार्थना मनोभावे नक्कीच.

सुरेश वाडकर यांच्याच परत संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आतापण ऐकलीत. संगीत दिलं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना आता ऐकत आहोत.

मुकेश यांच्या स्वरात दीपक यांची हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकलेत. संगीतकार मुरली मनोहर स्वरूप. आणि आता कार्यक्रमाचा समारोप समूह स्वरातील देशभक्तीपर गीतानं करत आहोत.

0: समूह स्वरात राजा बढे यांची देशभक्तीपर गीतरचना आता आपण ऐकली. संगीत दिलं कानू घोष यांनी. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्रानं प्रसारित केला. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने. आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने. शब्दांची चशस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जनलोका. संत तुकाराम महाराज.

0: माहिती ज्ञान मनोरंजनाचं पर्व आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय बांबू लागवड आणि त्यांचं व्यवस्थापन. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं आहे. कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बांबू लागवड आणि त्याचं महत्त्व. बांबूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. बांबूची मागणी कागद उद्योग, फर्निचर, बांधकाम इत्यादी क्षेत्रांमध्ये असल्यानं त्याचा बाजारभाव स्थिर असतो. बांबूच्या प्रक्रिया आणि विक्रीमुळे स्थानिक स्तरावर लहान मोठे उद्योग उभे राहतात, ज्यामुळे रोजगार निर्मिती होते. बांबू हवेतील कार्बन डायऑक्साईड जलद गतीनं शोषून घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. 1 हेक्टर बांबूची लागवड दरवर्षी 15 ते 17 टन कार्बनचं स्थिरीकरण करते. त्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर बांबू लागवड उत्तम पर्याय आहे. बांबूची मुळं जमिनीची धूप रोखतात आणि मृदा संवर्धनास मदत करतात. ग्रामीण भागात बांबूचा उपयोग घर बांधणी, शेत साधणे, गोठे बांधणे, कोठार बनवणे, खेळणी, टोपल्या इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. बांबू कोरड्या आणि ओलसर प्रकारच्या हवामानात वाढू शकतो, परंतु अतिशय थंड हवामान त्याच्या वाढीस अडथळा आणू शकतो. बांबूच्या लागवडीसाठी मातीची गुणवत्ता आणि प्रकार याचा मोठा प्रभाव पडतो. बांबूसाठी सुपीक उत्तम पाण्याचा निचरा होणारी गाळयुक्त माती सर्वात योग्य आहे. पाणी साचणाऱ्या जमिनीवर बांबूची लागवड करू नये. खडकाळ, खारट किंवा अतिशय वालुकामय जमीन बांबू लागवडीसाठी योग्य नाही. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बियाणं पेरावं. पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती, वाळू आणि शेणखत यांचं मिश्रण भरून प्रत्येक पिशवीत 3 ते 4 बिया पेराव्या. गादी वाफ्यावर बी पेरून गादी वाफ्यांची रुंदी 1 मीटर व लांबी 10 मीटर पर्यंत, उंची 45

0: जे सेंटीमीटर एवढी असावी. 8 ते 10 दिवसात बिया उगवतात. 3 ते 4 महिन्यांनी रोप लागवडीसाठी तयार होतात. कंदापासून बांबूची लागवड करणं शक्य आहे. 1 वर्षाच्या आतमधील निरोगी बांबूच्या कंदाची निवड करावी. कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. कंद जमिनीत 90 ते 120 सेंटीमीटर खोलीवर लावावा. फांदी, कलमे किंवा खोड यापासून सुद्धा बांबूची लागवड करणं शक्य आहे. त्यासाठी 1 वर्षाच्या ताज्या फांद्यांपासून 30 ते 45 सेंटीमीटर लांबीची कलम तयार करावीत. कलमांवर किमान 2 ते 3 गाठी असाव्यात. ही पद्धत जाड साल असलेल्या प्रजातींसाठी योग्य ठरते. जमिनीची तयारी करण्यासाठी सुरुवातीला जमीन उथळ आणि खोल नांगरून माती भुसभुशीत करावी. बांबू लागवडीसाठी 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यांमध्ये माती 3 भाग, शेणखत 1 भाग, त्यासोबतच 100 ग्रॅम DAP किंवा 150 ग्रॅम SSP खत एकत्र मिसळून भरावे. मोठ्या प्रजातींसाठी 8 मीटर बाय 8 मीटर एवढं अंतर ठेवावं. कागद उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रजातींमध्ये 4 मीटर बाय 4 मीटर एवढं अंतर देखील योग्य आहे. बांबूची लागवड जून जुलै महिन्यात करावी. बांबू लागवडीसाठी योग्य हवामान, मातीची गुणवत्ता आणि जमिनीची योग्य तयारी अत्यंत महत्वाची आहे. बांबूच्या वाढीसाठी पाण्याचं व्यवस्थापन. उन्हाळ्यात पहिली 2 वर्ष दर आठवड्याला 10 ते 20 लिटर पाणी आवश्यक आहे. रोपांच्या मुळांना पुरेसा ओलावा मिळत राहिला पाहिजे. पावसाळ्यानंतर जर पाऊस 750 मिलीमीटर पेक्षा कमी असेल तर सिंचन द्यावं. एरवी पावसाळ्यात सिंचनाची गरज नाही. 3 वर्षानंतर फक्त कोरड्या हंगामात डिसेंबर ते मे महिन्यात महिन्याला एकदा पाणी द्यावे. बांबूच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खत प्रतिगुच्छा 15 ते 20 किलो शेणखत वार्षिक याप्रमाणे लागवडीच्या वेळी खड्ड्यात मिसळावं. रासायनिक खत NPK प्रतिगुच्छ 500 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वर्षातून 2 वेळा जून आणि सप्टेंबर या महिन्यात द्यावे. सूक्ष्म पोषक तत्व झिंक सल्फेट 0.5% आणि बोरॉन 0.2% याची फवारणी करावी. तण नियंत्रण. रोपाभोवती 1 मीटर पर्यंत तण नसावं. महिन्यातून एकदा खुरपणी करून तण काढून घ्यावं. रोपाभोवती 10 ते 15 सेंटीमीटर जाडीचा कोरडा पालापाचोळा टाकावा. मल्चिंगमुळे मातीतील ओलावा टिकतो आणि तण वाढ रोखता येत. पहिल्या वर्षी छाटणी करू नये. दुसऱ्या वर्षापासून वेड्या वाकड्या आणि रोगग्रस्त फांद्या कापाव्यात. प्रौढ झाडांमध्ये दरवर्षी 20 ते 30% जुन्या खोडांची छाटणी करावी. रोपांना देखभालीची देखील आवश्यकता असते. यामध्ये मातीची भर देणं, कीटक नियंत्रणासाठी 5% नीमतेलाची फवारणी करणं, वार्षिकरित्या मातीची चाचणी करून घेणं, यातून जमिनीत आवश्यक ते घटक आहेत की नाही याबद्दल शहानिशा करून घेता येते. वरील पद्धती
1: शेतकरी बांधवांसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रमात बांबू लागवड आणि त्यांचं व्यवस्थापन दिनेश प्रसाद माकरिया यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आपण ऐकताय आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. 6:45 होत आहे.
2: आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात. खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीझिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो.

0: त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात, परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोते हो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरी सुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोते हो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय. अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरण की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?
2: अगदीच.
1: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
2: अगं पूजा, इकडे ये ना.
1: काय ग?
2: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
1: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसतायत मला तर.
2: प्लीज बघ.
1: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
2: अरे
1: तुला सांगू का? मी ना फक्त

0: सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत एवढीच काय ते माहितीये बस.
1: अच्छा थांब मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सोर इंडक्शन, सौर पंखा आणि सोर चार्जर, सोर एअर कूलर आणि मुव्हेबल म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो असे आहेत. बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही. हे
0: बापरे काय काय सांगितलंस तू.
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
1: हो
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो
1: नुसता.
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो की बाप खूपच दिलासादायक आहे नाही का.
1: नक्की.
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
0: वा वा खूपच छान आहे बरं नेहा. हे
1: खरंच
0: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
1: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत. बरं का, ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
0: अगं बाई हो का, म्हणजे इतके सारे त्यांचे वापर आहेत तर.
1: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
0: म्हणजे नेहा एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
1: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावर
3: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी काही जाहिरात संदेश ऐकवत आहोत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रूम.

0: बुटीक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले, यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा.

कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर लगेचच 7 वाजता पासोडी संत दासोपंत यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. लेखक डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर, सादरकर्ते संजय कातवाटे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 7:25 सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 गीतांजली मराठी चित्रपट संगीत. सकाळी 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9 ते 10 विविध भारती सहक्षेपण. सकाळी 10 वाजता संवादात्मक मालिका आम्ही प्रसारित करू. विशेष गीतगंगा या कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ.

सकाळी 10:30 गातारो हे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आजच्या कार्यक्रमात सेलिब्रेशन एका ज्येष्ठ संगीतकाराच्या जन्मदिनाचं. विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील. सकाळी 11 प्रासंगिक या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या साहित्याचा अभ्यास साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. वेळ परत एकदा आज सकाळी 11 प्रासंगिक कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं निवेदन असेल वैशाली राऊत यांचा. त्यानंतर 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गाणं हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:40 मिश्र संगीत. दुपारी 12-1 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. सायंकालीन प्रसारणात 5:30 युववाणी, 6:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण, त्यानंतर 9:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आकाशवाणी मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. 7:00 पासोडी संत दासोपंत यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम. लेखक डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर, सादर करते संजय कातवटे. पासोडी.

दासोपंतांनी पासोडीच्या निमित्तानं पंचीकरणाचा सिद्धांत चित्रात्मक पद्धतीनं रेखाटला आहे. सत्व, रज आणि तम या वृत्ती

प्रत्येक कार्यातून कशा व्यक्त होतात ते दासोपंत सांगतात. कर्त्याचं पंचविधत्व आणि त्रिगुण यामुळं 15 तत्व निर्माण होतात. वाऱ्यामुळे जशी पानं हालचाल करतात तशी या तत्वामुळं सृष्टीत चलनवलन होऊ लागतं.

तर अवयव हे तम प्रधान आहे. सत्वाची ज्ञानवृत्ती तर प्राणाची चंचलता आणि जडत्व हे तमाचं रूप आहे. कारण सहित अहंकार स्वविषयाचे व्यापार करू लागतो. अहंकारच शब्दरूपानं शब्दकार बनतो, रूपाकार होतो, रसरूप होऊन गंध भोगू लागतो आणि आपल्या मध्येच आपण स्वतः स्फुरण पावतो. शब्दविषयक सात्विक स्पर्श रजतमात्मक आणि रूपगुण राजस होय. रस हा रजतमयुक्त आणि गंध तामस गुणयुक्त आहे. दासोपंतांनी 39 भागात हे रजोवृत्तीचं विवरण केलं आहे. अत्यंत नेमकेपणानं संक्षेपानं केलेलं हे शास्त्रीय वर्णन पंचीकरणाच्या दृष्टीनं लक्षणीय म्हणावं.

0: संत दासोपंत यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम पासोडी आता आपण ऐकलात. लेखक डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर, सादर करते संजय कातफटे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: हिंदुळावरचा प्रवास म्हणजे पाऊल वाटा हा कार्यक्रम ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
1: संदेश आता आम्ही प्रसारित केले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या

0: देवते तत्र देवता। स्त्री शक्तीची पूजा करणारी भारतीय संस्कृती। मग स्त्री भ्रूण हत्या होतेच कशी?
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली BHARAT INNOVATES.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।
2: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतलेली नीट रद्द. नाशिकमधून एकास अटक. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. एनसीईआरटी आणि सीबीएसईचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन अभ्यासक्रम. सांगलीत पावसामुळे भिंत कोसळून 6 जण ठार. परभणीत वाळू टिप्परच्या धडकेत माजी सरपंचाचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का. आणि मराठवाड्यात 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी ही माहिती दिली. कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान पुनर्परीक्षेची तारीख तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही. तसंच यापूर्वी भरलेलं शुल्कही परत केलं जाईल असं अभिषेक सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जब हमने उसकी जांच कराई लॉ एनफोर्समेंट एजेंसी से तब ये पाया गया कि कुछ प्रश्न उसमें से मैच कर रहे थे जो हमारे प्रश्न पत्र थे और जो पुलिस का इन्वेस्टिगेशन था उसमें भी ये प्राप्त हुआ कि 2 तारीख को और 1 तारीख को कुछ लोगों के फोन पे वो पीडीएफ मौजूद था. हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है. बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे. हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे.

0: उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे। और न ही सिर्फ वह, क्योंकि बच्चों को दोबारा आना पड़ रहा है परीक्षा देने के लिए, हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए फीस ली थी, उसको भी हम रिफंड करेंगे।
1: ही परीक्षा रद्द झाल्यामुळे लातूर इथल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुलांवर मानसिक ताण वाढेल अशी प्रतिक्रिया पालकांकडून देण्यात आली, तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मात्र प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते आहे। दरम्यान लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाविरोधात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली आहे। संबंधित क्लासेसने ही परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान या पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 2 झाली आहे। महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। आर्थिक बळकटीसाठी देशातली संपत्ती देशातच राहिली पाहिजे असं सांगत पंतप्रधानांनी केलेल्या बचतीच्या आवाहनासंदर्भात विरोधकांच्या वर्तणुकीवर बावनकुळे यांनी टीका केली। ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे। कोणतीही वैध परवानगी नसताना या अॅप्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी 1768 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली। पोलिसांना स्वतःचं घर मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातल्या 5459 पोलिसांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस काल साजरा झाला। या दिनाच्या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 व्यक्तींचा गौरव केला। विजेत्यांमध्ये चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा समावेश आहे। एनसीईआरटी आणि सीबीएसई यांनी संयुक्तपणे इयत्ता 3 ते 8 विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे। उन्हाळ्याच्या सुटीत या नवीन अभ्यासक्रमाचं शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयांचं अध्यापन सुरू होईल। एनसीईआरटीकडून इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीसाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेवर पाठ्यपुस्तकं तयार केली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। शाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा आरटीई अंतर्गत राखीव 25% जागांसाठीच्या प्रवेशाची मुदत या महिन्याच्या 8 तारखेला संपली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 3438 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, मात्र काही जागा रिक्त राहिल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे, त्यासाठीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

सांगली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाले. जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या मरगुबाई यात्रेत ही दुर्घटना घडली. जखमींना जत आणि सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या संदलापूर इथं पूर्णा नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत माजी सरपंच तथा सरपंचपती पंडितराव म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाकडून टिप्परला आग लावण्यात आली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या दंगा नियंत्रण आणि स्थानिक

0: गुन्हे शाखेच्या पथकानं जमावावर नियंत्रण मिळवलं. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का असल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या 12 जूनच्या डेडलाईनपूर्वीच नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. सोमवारी जॅकवेलवरील पंपिंग यशस्वीरित्या सुरू झाली. काल हे पाणी नक्षत्रवाडीतल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं. 22 मे पर्यंत हे पाणी मुख्य संतुलित जलकुंभात पोहोचवण्याचं नियोजन आहे. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांच्या घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्हा महसूल विभागानं डिजिटल 7/12 ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भूलेख.महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहण्याची किंवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत आणि आदेशानंतरही सदर कामास अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्षकांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावा असे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या शेत आणि पाणंद रस्त्यांची कामं नियोजनबद्धरित्या पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जालना आणि घनसावंगी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये प्रस्तावित पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतमाल वाहतुकीसाठी तसंच शेतीपर्यंत कृषी यंत्रसामग्री पोहोचवण्यास सुलभता निर्माण होणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हवामान. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 43.5, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 43° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतलेली नीट रद्द, नाशिकमधून एकास अटक. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि सांगलीत पावसामुळे भिंत कोसळून 6 जण ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी बीड केंद्र. प्रातकालीन सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. जाहिरात संदेश.
2: संदे

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य

0: उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
1: अस्सल मराठमोळी गाणी मराठी चित्रपटातली शब्द संगीत आणि स्वरातून मराठी पण जपलेली
2: सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा
1: मधुर गाणी हळुवारपणे तुमच्या मनात उतरलेली
3: बोलीन जेते कळेल त्याला जेना बोलीन कळेल ते
1: गाणी मनाचा ताबा नकळत घेऊन हृदयात दाटलेली श्रोते हो अवश्य ऐका गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम दररोज सकाळी 7:40 आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
4: वीज बचतीचा एकच उपाय सौर ऊर्जेशिवाय नाही पर्याय. करा बचत विजेची, वाचवा संपत्ती राष्ट्राची. बनवू संपन्नशाली भारत जेव्हा करू विजेची बचत.
5: जाहिरात संदेश काही संदेश आता मी प्रसारित केले. आज 13 मे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा जन्मदिन आपण सेलिब्रेट करणार आहोत सकाळी 10:30. प्रसारण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं आणि आजचा कार्यक्रम खास आमच्या रसिकांसाठी सादर करतील विजय पाळगावकर. वेळी प्रत्येकदा सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण.

आपण ऐकताय आकाशवाणी बीड केंद्र. 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
2: नाही, आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा

0: पण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो, हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शन साठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय, आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर्स झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच, खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
0: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ती उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे, पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ दि नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
0: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नव उद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय, काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
0: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोइंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स 1000 आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, जी लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ऍक्च्युली हे हँड इन हँड जातात.
1: सर मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितीमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स वर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे. तर ग्रामीण भागातल्या उद्यमी

0: पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे, आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात, त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे, आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी आहे
1: तिथे आहे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे, आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे, आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर.
2: श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:40
1: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीनं प्रसारित केला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: माहिती ज्ञान मनोरंजनासह आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी रसिकांपर्यंत. यानंतर प्रसारित करत आहोत गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पुष्प.

0: आहे.
1: सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात हे गीत, जगदीश खेबुडकर यांचं, चित्रपट हळदी कुंकू, संगीतकार विश्वनाथ मोरे. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं, तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: देशाच्या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं लगेच

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात मधुसूदन कारिलकरांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार अनिल अरू, चित्रपट गुपचूप गुपचूप. जाहिरात संदेश.
1: सांगून सांगून थकलो. काय झालं? नवी किकबॅक पाहिजे. मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किकबॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
0: जाहिरात संदेशात आपण ऐकलं. स्वागत परत एकदा गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात.

सुधीर फडके माफ करा, सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत ग. दि. माडगुळकर यांचं होतं. चित्रपट आराम आराम आहे.

0: गाता रहे मेरा दिल। हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम।
1: नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई।
2: गाता रहे मेरा दिल कार्यक्रम अवश्य ऐका आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून दररोज सकाळी 10:30
3: तेव्हा अवश्य ऐका आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमात संगीतकार आनंद मोडक यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन असेल आणि आजचा कार्यक्रम खास रसिकांसाठी विजय पारगावकर सादर करतील। अवश्य ऐका 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात आणि आता कार्यक्रमात शेवटचं गाणं

संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आरती प्रभू, गायिका पद्मजा भिनाणी जोगळेकर आणि हे गीत निवडुंग चित्रपटातलं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून क्रमशः सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये

नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून एआयएडीएमके या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा

पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पाचवा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय

0: हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासह आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळची 8:40 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आज 13 मे. प्रसिद्ध मराठी कवी, गायक, संगीतकार संदीप खरे यांचा आज जन्मदिन. 13 मे 1973 संदीप खरे यांचा जन्म झाला. संदीप खरे. दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह त्यांचे विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केलेत. व्यासपीठावरील आयुष्यावर बोलो काही या कार्यक्रमामुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. या कार्यक्रमाचे 1000-च्या वर प्रयोग त्यांनी साजरे केलेले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. आयुष्यावर बोलो काही या कार्यक्रमाबरोबरच ते कवी वैभव जोशी यांच्यासोबत इर्शाद हा कवितांचा कार्यक्रम देखील सादर करतात. संदीप खरे यांनी दमलेल्या बाबाची कहाणी या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका देखील केलेली आहे. चला, आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आणि संदीप खरे यांचा जन्मदिन आजच्या कार्यक्रमात संदीप खरे यांची गाणी

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीतरचना आत्ता आपण ऐकली. संगीत दिलं सलील कुलकर्णी यांनी. संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना संदीप खरे यांनी पहिली कविता लिहिली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिकं मिळवली. महाराष्ट्र साहित्य परिषद

परिषदेनं आयोजित केलेल्या उमल ते अंकुर या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी सादर केलेल्या कविता कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरल्या. संदीप खरे यांनी अग्गोबाई ढोकोबाई बालसाहित्य त्यासोबतच आरस पाणी निवडक सुधीर मोघे यांच्या कविता कधी हे कधी ते तुझ्यावरच्या कविता नेणिवेची अक्षर मी अन माझा आवाज मौनाची भाषांतर आदी कविता संग्रह लिहिली आहेत.

सलील कुलकर्णी यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकल्यात. गीत आणि संगीत संदीप खरे यांचं होतं. दिवस असे की मी गातो एक गाणे, कधी हे कधी ते, आयुष्यावर बोलू काही ना मंजूर. सांग सख्या रे अग्गोबाई ढग्गोबाई, डिबाडी डिबांग, दमलेल्या बाबाची कहाणी, हृदयामधले गाणे आणि संधी प्रकाशात आदी गीतसंग्रह संदीप खरे यांचे प्रकाशित आहेत. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेडागत आणि इर्षाद आदी कार्यक्रमामध्ये सदर गाणी आपल्या सदर कविता संदीप खरे सलील कुलकर्णी ही जोडी सादर करत असतात. विविध पुरस्कारांना संदीप खरे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.

सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी आणि सहगायकांच्या स्वरात संदीप खरे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं सलील कुलकर्णी यांनी. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी कवी, गायक, गीतकार संदीप खरे यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आपण केलं. संदीप खरे यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर यांनी साजरा केला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता, यानंतर 9 ते 10 या वेळेत सहक्षेपण असेल विविध भारती राष्ट्रीय सेवेचं.

0: श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून, FM 102.9 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

0: प्रतिसाद स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागं, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94-220-720-72.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
4: सांगून सांगून थकलो.
5: काय झालं?
4: नवी किटबॅग पाहिजे.
5: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
4: करेक्ट.
5: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
6: RBI सांगते,
7: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
8: काही जाहिरात संदेश आता आपण ऐकलेत. यानंतर प्रसारित करत आहोत संवादात्मक कार्यक्रम विशेष गीतगंगा. विशेष गीतगंगा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. आजच्या कार्यक्रमात कार्तिकेय गायकवाड भाग 3 प्रसारित करत आहोत.
9: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेचा 252वा भाग आता ऐकवत आहोत. सुप्रसिद्ध युवा गायिका कार्तिकी गायकवाड हिच्याशी गप्पा सध्या या मालिकेतून आपण ऐकतो आहोत. या गप्पांचा 3रा भाग आज प्रसारित करीत आहोत.
10: श्रोतहो लक्षात घ्या, कार्तिकी गायकवाड हिच्याशी झालेली ही बातचीत 8 जुलै 2022 रोजी ध्वनिमुद्रित झालेली आहे, त्यामुळे काही दिनविशेषाचे संदर्भ ध्वनिमुद्रणात असू शकतात.

0: कार्तिकी, आपण ज्या स्पर्धेविषयी बोलतो आहोत ती स्पर्धा त्यावेळेस नवीन तर होतीच, पण त्यातही अनेक नवनवीन प्रयोग होते. मला वाटतं एक भाग आळंदीत झाला, एक आणखी बाहेरच्या कुठल्या तरी स्टेजवर झाला, शाळांमधून वेगवेगळ्या ऑडिटोरियम मधून. असं नाही की स्टुडिओतच सगळे भाग झाले आता आपण जसं बघतो वगैरे. तर हा सगळा जो प्रकार होता, ती स्पर्धा आत्मसात करण्यासाठी, त्या स्पर्धेतला एकजीव होण्यासाठी या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग होत होतं, त्याचा काही फरक पडला का?
1: बरोबर. खरं तर सारेगमचा पहिल्या पर्वापासून मी ते पर्व फॉलो करायचे, आणि जेव्हा लिटिल चॅम्प्सचं पर्व सुरू होतंय असं कळलं तेव्हा बाबांनी मला विचारलं की तुला जायला आवडेल का, कारण बाबांना माहीत होतं की शास्त्रीय संगीत किंवा अभंगवाणी या व्यतिरिक्त हिला चित्रपटातील गीतांची पण तितकीच आवड आहे किंवा मी गायचे ते बसवून. त्यामुळे त्यांना असं वाटलं की ही सगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकते. तर अर्थात सारेगमचं लिटिल चॅम्प्सचं मराठीतलं ते पहिलं पर्व होतं, त्यामुळे महाराष्ट्रभरातून जवळपास 31,000 मुलं तर नक्कीच असतील. फक्त पुण्यातूनच 8,000 मुलं होती.
0: बापरे.
1: त्यामुळे एक 3-4 ऑडिशन आमच्या पार पडल्या, त्यानंतर आम्ही मुंबईच्या ऑडिशनसाठी सिलेक्ट झालो.
0: बरोबर.
1: आणि मग त्यातून 50 मुलं एकत्र करून मग त्या 50 मुलांपासून मग ती टेलिव्हिजनवर स्पर्धा सुरू झाली. आणि अर्थातच म्हणजे महाराष्ट्रभरातून सगळीकडनंच मुलं आलेली, त्यामुळे आम्ही सगळेच अगदी अनोळखी होतो. तिथे आल्यानंतर आम्हा सगळ्यांची भेट झाली. मग एक लहान असल्यामुळे ती एक निरागस्ता पण, खेळणं बागडणं तर होतच आणि त्याबरोबर गाणं पण, त्यामुळे ते सगळे क्षण आमच्या सगळ्यांसाठीच अविस्मरणीय झाले.
0: नक्कीच. आणि ते सगळं दिसत होतं स्टेजवर प्रत्यक्ष. आशा भोसलेंसमोर गाणं म्हणा, त्यांचे आशीर्वाद घेणं म्हणा, हाही केवढा. आणि मला एक सगळ्यात त्या व्हिडिओ मधलं हे आवडलं, तो मुद्दाम व्हिडिओ बघितला, समोर आशा भोसले हे तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हतं. तू तुझ्या मस्तीत होती, तुझ्या पद्धतीने तू गात होतीस, कुठलंही दडपण आशा भोसले समोर असल्याचं नव्हतं. हे खरंच नव्हतं का तू ऍक्टिंग करत होतीस काय?
1: नाही, खरंच नव्हतं. म्हणजे आशाताई समोर आहेत तो एक आदर होता, ती एक एक्साइटमेंट पण होती की खुद्द आशाताई समोर आहेत आणि त्यांचीच लावणी आपल्याला सादर करायची त्यांच्या समोर. त्यामुळे पण असं भीती किंवा असं मला तेव्हा जाणवलं नाही.
0: पायाचं ठेका हातवारे वगैरे आशा भोसले पण
1: त्या स्वतः बोलल्या. मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने मी ती लावणी गायली आणि गायल्यानंतर मग त्या म्हणाल्या की ती छोटी कोण आहे, तिने हातवारेही माझ्यासारखेच करते जसे मी स्टेजवर करते. त्यामुळे ते खूप माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होते ते, की आशाताईंनी स्वतः समोर बसून ती लावणी ऐकली. आणि सुरुवातीपासून मी त्यांची गाणी ऐकत आली आहे, त्यांना फॉलो करत आली आहे. त्यांची जी एक गाण्याची वेगळी स्टाईल आहे स्वतःची, त्यामुळे ते नेहमीच मला आकर्षित करत आले. म्हणून स्वतः त्यांना समोर बघणं आणि त्यांच्या समोर त्यांचंच गाणं गाणं ही एक एक्साइटमेंट होती कदाचित, त्यामुळेच ते असं होऊन गेलं एकदम.
0: एक झलक त्या लावणीची, त्या काळात काय तुझी मनस्थिती होती त्या मनस्थितीत जाऊन.
1: अच्छा. अहो येता जाता धक्का का हो मारता, नक्षीदार पदराला

0: फक्त द प्रेझेंटेशन जे आहे तुमचा वावर जो आहे गातानाचा स्टेजवरचा तोही खूप मॅटर करतो. जसं हे हातवारे आशाताईंना आवडले तसं तिथल्या परीक्षकांना तुझी आणखी एक गोष्ट आवडली होती घागरच्या वेळची भुवई उडवले तर तीही मला
1: हे सगळं ना मी अगदी मनापासून सांगते की हे तिथल्या तिथे घडलेल्या त्या गोष्टी होत्या. आता घागर घेऊन हे गाणं मी जर आदल्या दिवशी बसवलं असेल तर त्यावर मी कशी ऍक्टिंग करेल यासाठी वेळच नव्हता.
0: बरोबर.
1: त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी जे काय गायले आणि गात असताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या परीक्षकांच्या लक्षात आल्या आणि ते त्याच्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा कळलं की अरे आपण घागर घेऊन म्हणताना हे असं करत होतो. माझ्यासाठीच ते एक नवीन होतं सगळं. आणि अर्थातच म्हणजे एकदा का आपण त्या गाण्यामध्ये पूर्णपणे अर्पण झालो त्या गाण्याप्रती की काय होतं ते आपल्यालाही कळत नाही. कदाचित तेच माझ्या बाबतीत होत असेल की गात असताना आपसुक ते हातवारे तशा पद्धतीने होतात किंवा एक मला वाटतं की आपला स्वभाव सुद्धा त्या गाण्यात इतर वेळीचं आपलं वावरणं किंवा आपला जो स्वभाव असतो तो अर्थात त्या गाण्यात उतरतो आणि ते गाणं तशा पद्धतीने.
0: खूप छान. पण जे काही ते खूप छान प्रेझेंटेशन होतं.
1: अशा त्यांचे बरेचसे गाणी म्हणजे खूप सारे गाणी मी ऐकलेत आणि खास करून प्रवासात असताना मला ऐकायला आवडायचा तो ऋतू हिरवा जो अल्बम आहे अप्रतिम. म्हणजे कसा प्रवास तुमचा पूर्ण होतो कळतही नाही ते गाणी ऐकताना. त्यातलं घनराणी हे गाणं मला खूप आवडतं.
0: बरोबर.
1: आणि तेच आपण आता ऐकूया.
0: नक्की. आणि हे तू म्हणतेस ही गाणी अशी आहेत ऋतू हिरवा. बाहेर ऋतू जरी कोरडा असला उन्हाळा असला तुम्ही गाडीत गाणं लावा
1: तो गाणं
0: अगदी तो एसीचा गारवाही तुम्हाला अनुभवण्याची गरज नाही. खिडक्याही उघडा तुम्हाला थंडावाच जाणवेल इतकी छान ती गाणी आहेत. त्यातलं घनराणी तर अगदीच कूल असं गाणं आहे. नक्की ऐकूया आपण.

0: कार्तिकी, संगीताचं शिक्षण घेत असताना काही पठड्या असतात की तुम्ही ह्यानंतर हे शिका, मग ही पायरी चढा, मग या पायरीवर जा, असं करत असताना काही ठोकताळे पण आपल्याला बघायला मिळतात. आवाजही साधारणतः त्याच पठडीत बसणारे तुम्हाला शिकवले जातात. अभंग असेल तर ही दोन चार नावं आपण सांगितलं, शास्त्रीय संगीत असेल तर यांना फॉलो करा. पण काही आवाज असे असतात की ते कशात बसवायचे कळत नाही, ते स्वतःचेच आवाज असतात. त्यांना त्यांच्या गायनाला कुठला बाज म्हणायचं, कुठलं संगीत म्हणायचं हा प्रश्न राहत नाही. हे त्यांचंच गाणं असतं, हे त्यांचंच संगीत असतं. अशा नावांपैकी एक शोभा गुरुटो. तुला हा आवाज किती आवडतो, काय वैशिष्ट्य वाटतं या आवाजाची?
1: प्रचंड आवडतो. म्हणजे त्यांचा आपण म्हणतो ना एक वेगळ्या प्रकारचा आवाज, जसं तुम्ही म्हणाला तसा आहे की तो गाण्यातला भाव असं हृदयाच्या आरपार जे गाणं जातं असं म्हणतो ना आपण, तसं त्यांचं गाणं. आणि अर्थातच बाबांनी हे सुरुवातीपासून त्यांनी स्वतः खूप ऐकलं शोभाजींचं गाणं, आणि त्यानंतर त्यांनी मला सुद्धा ऐकवलं. आणि खूप जास्त त्यांच्या आवाजाच्या प्रेमात मी पडले. ते ती एक गझल म्हणजे उघड्या पुन्हा झाले, ही गझल मी ऐकली होती पण ती मला सारेगममध्ये गाण्याची पण संधी मिळाली. आणि हीच गझल मी सारेगमच्या महांतीम सोहळ्यात सुद्धा गायले होते. त्यामुळे त्या गझल बरोबरचं एक वेगळं नातं आहे माझं. त्याचबरोबर माझी या प्रियाला प्रीत करणं असेल, रे नंदलाला तू छेडू नको, नथनियाने हैराम बडा दुःख दिन, बाबुलजी आमुरा घबराय, ह्या ठुमऱ्या असो, अनेक त्यांची जी गाणी आहेत त्यांच्या गाण्याचा जो बाज आहे तो मला खूप आवडतो.
0: खरंच. आणि मला तो ठुमरी गायन हे जरी वैशिष्ट्य असलं तरी त्यांच्या वैशिष्ट्यानं त्या गातात. थोडासा दर्द त्यात आहेच आहे, पण त्याशिवाय जर भक्तिक संगीताकडे त्या वळत असतील तर तो भावही तितकाच छान पद्धतीनं त्या उठतात. अशा एक वेगळ्या पठडीतला तो आवाज आहे.
1: बरोबर.
0: या सगळ्यांमधून आता पुन्हा धर्मसंकट टाकतो तुला की कुठली एक रचना झलक म्हणून ऐकवणारस आणि कुठली पूर्ण त्यांच्या आवाजातली ऐकवणारस?
1: उघड्या पुन्हा झाल्या दोन ओळी मी गाते, आणि माझ्या प्रियाला प्रीत कळेना हे आपण त्यांचं ऐकूया.
0: नक्की नक्की.

या ध्वनिमुद्रणाच्या प्रस्तावनेच्या वेळेस जसं मी म्हणत होतो की या स्टुडिओत बसलं की इथे कोण कोण येऊन गेलं त्या सगळ्यांचा सहवास तुम्हाला मिळत राहतो. मला वाटतं आत्ता तोच भाव त्या प्रत्यक्ष इथे आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि कुठेतरी त्यांच्या आशीर्वादानं आपण हे सगळं ऐकतो आहोत, गातो आहोत असा एक भाव पुन्हा एकदा निर्माण झाला.

0: श्रोतहो, अगदी खरं कार्तिकी म्हणाली त्याप्रमाणे अगदी हृदयाला भिडणारा आवाज म्हणजेच विदुषी शोभा गुरुटू। या आवाजाविषयी आणि अनेक गायकांविषयी कार्तिकी आपल्याशी बोलली आहे।
1: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिच्याशी बातचीत भाग तिसरा। श्रोतहो, लक्षात घ्या, कार्तिकी गायकवाड हिच्याशी झालेली ही बातचीत 8 जुलै 2022 रोजी ध्वनिमुद्रित झालेली आहे, त्यामुळे काही दिनविशेषाचे संदर्भ ध्वनिमुद्रणात असू शकतात,
0: तेव्हा ऐकत रहा।
2: विशेष गीत गंगा
3: सादर करते संजय।

संवादात्मक कार्यक्रम विशेष गीतगंगा आत्ता आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड भाग 3 आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भोजबळ. विशेष गीतगंगा हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. अहुराव तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकताय आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 10:31 आणि 15 सेकंद झाले आहेत. यानंतर प्रसारण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं.

मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या गातव हे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

स्वागत मंडळी आजच्या गाता रोहे मेरा दिल या कार्यक्रमात. मंडळी, विदर्भानं सांस्कृतिक विश्व संपन्न केलंय. विदर्भातील अकोला हे अभिरुची संपन्न रसिकांचं गाव, बालगंधर्वांसह सर्वच गायकांना दाद देणारा मोठा संगीत प्रेमी आणि नाट्यरसिक वर्ग इथं आहे. येथील एक तरुण शिक्षणासाठी पुण्यात आला, पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रात रमला, त्याच्या अंगभूत कलेला खरा न्याय मिळाला, आनंद. पुढे एवढे मोठे संगीतकार झाले की त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाला श्वास या चित्रपटाला ऑस्कर नामांकनासाठी पाठवलं होतं. त्यांना उत्कृष्ट संगीतकार म्हणून तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाचे 5 पुरस्कार त्यांना मिळाले. याशिवाय अनेक इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. ते अकोलेकरांचे भूषण ठरले. आनंद मोडक, होय, ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन. 13 मे 1951 साली आनंद मोडक यांचा जन्म झाला. मराठी संगीतातील प्रयोगशील संगीतकार ही त्यांची खास ओळख. त्यांनी प्रथम आईकडे संगीताचे धडे घेतले. अकोल्यात जे जे ऐकता येईल अगदी कव्वाली ते इतर सार संगीत त्यांनी आत्मसात केलं. आणि मग पुढे पुण्यात आल्यानंतर थिएटर अकादमीत त्यांनी प्रवेश घेतला. अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलं. मर्ढेकरांच्या बदकांचं गुपित या संगीतिकेचं संगीत खूप गाजलं. घाशीराम कोतवाल याचं संगीत, याचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदावरकर यांच्यासोबत सहकारी म्हणून त्यांनी सहकारी संगीतकार ते झाले. घाशीराम कोतवाल या नाटकात काम करून युरोप, अमेरिका, रशिया आदी दौरा सुद्धा केला.

संगीतकार आनंद मोडक यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्र

शैली निर्माण केली. आकाशवाणी, दूरदर्शन मालिका, नाटकं, चित्रपट यांना संगीत देऊ लागले. आनंद मोडक, संगीतात वाद्यांचा किमान वापर करायचे, किमान वापर करायचे. अमोल पालेकर, सतीश आळेकरांची नाटकं, चित्रपट असो, ऐतिहासिक नाटकं असोत किंवा कोणत्याही विषयाच्या चित्रपटात आनंद मोडक आपला ठसा उमटवायचे. महानिर्वाण, बेगम बर्वे, रायगडाला जेव्हा जाग येते, खेडिया, महापूर, तीन पैशाचा तमाशा अशा अनेक लोकप्रिय नाटकांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. तो तिथं मी, कळत नकळत, हरिश्चंद्राची फॅक्टरी, लबंडाव, एक होता विदूषक, आई, एलिझाबेथ एकादशी, मुक्ता, रावसाहेब, समांतर, चौकट राजा, यशवंतराव चव्हाण, बखर, एका वादळाचे, 22 जून 1897 अशा 46 मराठी, 3 हिंदी तर एका इंग्रजी चित्रपटावर देखील त्यांनी संगीत दिलेलं आहे.

संगीत निर्मिती करत असतानाच आनंद मोडक यांनी बँकॉक महाराष्ट्रात काम केलं. आपली 35 वर्षाची सेवा त्यांनी पूर्ण केली. 2010 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले. रंगभूमीवरील त्यांच्या कार्यामुळे ते रेडिओ, दूरदर्शन, नाटकं आणि अखेरीस मराठी चित्रपटांसाठी संगीतकार बनले. नंतरच्या कारकिर्दीत त्यांनी भक्तिसंगीताची निर्मिती केली. त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी आणि जास्त वाद्य न वापरता संगीत तयार करण्यासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी नातीगोटी या चित्रपटासाठी छायांकन सुद्धा केलं होतं. चौकट राजा, तो तिथं मी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, महापूर, खेडिया, रायगडाला जेव्हा जागेते आदी चित्रपट, दोघी, मुक्ता, रावसाहेब, धूसर या चित्रपटासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पटकावला. आजपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीतील ते एकमेव संगीत दिग्दर्शक आहेत ज्यांनी दोघी, मुक्ता आणि रावसाहेब या चित्रपटासाठी सलग 3 वर्ष महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पटकावला आहे.

मंडळी एका कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम महाराज आदी संतांच्या अभंगांनाही आनंद मोडक यांनी संगीत दिलंय. नादो महानोर यांची अनेक गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. आनंद मोडक यांचा देश विदेशी संगीताचा प्रचंड अभ्यास होता. ते श्रद्धाळू, निगर्वी, सुस्वभावी होते. संत गजानन महाराजांचे ते भक्त होते. ग्रंथांचा एक अध्याय नित्य वाचत त्यांनी 35 वर्ष नोकरी केली. समाज व्यवस्थेत कालानुरूप बदल झाले. मध्यम वर्गीय नवरा बायको कुटुंबासाठी झटतात, स्वतःची हौसमूस कधीच करत नाहीत. किमान निवृत्तीनंतर कसर भरून काढायला जावं तर नवीनच प्रश्न उभे ठाकतात. मग गरज म्हणून आईची रवानगी एका मुलाकडे आणि वडिलांची दुसऱ्याकडे होते. एकमेकांच्या सहवासात जन्म घातल्यानंतर या वियोगानं दोघांचीही घुसमट कशी होते या वेगळ्या विषयावरचा ज्येष्ठांची दुःख सांगणारा चित्रपट तू तिथं मी, या चित्रपटाला सुद्धा आनंद मोडक यांचंच संगीत लाभलं. तू तिथं मी हा चित्रपट प्रचंड गाजला. राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला या चित्रपटाला. मुंबई प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन. त्यांना विनम्र अभिवादन.

संगीतकार आनंद मोडक यांचा जन्मदिन बर्थडेचं सेलिब्रेशन आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तेव्हा मंडळी या बरोबरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपला या कार्यक्रमातून निरोप घेतो. परत लवकरच भेटूयात, अगदी लवकर. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाची परंपरा आकाशवाणी बीड केंद्र. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रासंगिक. आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. आजच्या प्रासंगिक कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे वैशाली राऊत यांनी. ऐकूया प्रासंगिक.
1: श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात मी वैशाली राऊत आपलं स्वागत करते. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकूयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोतो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो 2026 हे वर्ष आपण सर्वत्र आपल्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्म शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं एकूणच महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले अशा एकूण समग्र महात्मा ज्योतिबा फुले आणि एकूणच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि फुलेशाहू आंबेडकर विचारांचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर आले आहेत. त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले विचार आणि वाङ्मय यावर विशेष त्यांचा अभ्यास आहे. श्रोतो हे वर्ष 2026-2027 हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं हे द्विशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध उपक्रमानं हे वर्ष साजरं होत आहे. प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत, लेखक आहेत. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसंच सोलापूर आदी जिल्ह्यामधले आहेत. ते वेगवेगळ्या परिसंवादामध्ये सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांनी एकूण 200 अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. स्थानिक तसंच प्रादेशिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांचे विविध विषयावर स्फुट लेखन आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. आणि हे करत असताना, सामाजिक कार्य करत असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या बीड येथील आणि प्रादेशिक विभागीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना गौरवण्यात आलेला आहे. तसंच त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र आधार आणि सायन दैनिक आरामच्या वतीनं सत्यशोधक हा पुरस्कारही मिळालेला आहे. प्रबोधनाचं त्यांचं काम आजतागायतही चालूच आहे. त्यांच्याशी आज आपण महात्मा ज्योतिबा फुले विचार, कार्य आणि वाङ्मय या विषयाच्या अनुषंगानं आज चर्चा करणार आहोत. गुंजाळ सर, आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
3: आभारी आहे.
2: सर, मला सुरुवातीला सांगा की महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्म शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं आपण महात्मा फुले यांच्या एकूणच

0: पर्यंत त्या ठिकाणी समाज सुधारणा या शक्य नाही आणि म्हणून ज्योतिराव फुले यांनी समाजाचं अधःपतन जे होतंय त्याचं मूळ कारण हे शिक्षण आहे हे त्यांनी त्या ठिकाणी हेरलं आणि म्हणून शिक्षणाविषयक काम त्यांनी सर्वात अगोदर त्या ठिकाणी सुरू केलं.
1: तर सर, विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले. अविद्येमुळे अर्थात शिक्षणाच्या अभावामुळे समाजामध्ये दारिद्र्य, विषमता, अन्याय निर्माण झाला ही बाब सर्वसामान्यपणे सर्वांना माहिती आहेच. पण यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुलेंचं आधीचे विचार काय सांगताय?
0: महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज सुधारक म्हणून शिक्षणापासून सुरुवात केली. आपण त्यांचा जो अखंड आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्ये केले, म्हणजे अविद्येमुळे हे सगळे लोक खचलेले आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. म्हणजे ज्योतिराव फुले यांनी वंचितांना शिक्षण का सुरू केलं तर त्याचं उत्तर या अखंडामध्ये आहे की सगळेच हे खचलेले आहेत त्याचं कारण अविद्या आहे. आणि म्हणून जोपर्यंत यांना आपण शिक्षण देऊ शकत नाहीत तोपर्यंत यांची सुधारणा शक्य नाही. म्हणजे समाजाच्या स्त्रियांच्या अधःपतनाचं मूळ शिक्षणाचा अभाव आहे आणि म्हणून हे शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. हे शिक्षण त्यांनी दोन भागामध्ये त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पहिला भाग ते सर्वसाधारणांचं शिक्षण, म्हणजे जे शिक्षणापासून वंचित आहेत ते शेतकरी असतील, कुणबी असतील, शेतमजूर असतील, त्यांचं शिक्षण हे त्यांनी महत्वाचं मानलं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या. पुणे आणि पुणे परिसरामध्ये त्यावेळी त्यांनी स्वबळावर 20 शाळा सुरू केल्या आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू केल्या. शिक्षणाच्या संदर्भामधला हा एक त्यांचा विचार, तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून अंमलात आणला. स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण अधिक बोलू. ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला. याचं कारण असं आहे की स्त्री ही अतिशूद्र म्हणून त्या ठिकाणी गणली जात होती. ती कोणत्याही वर्गातली असो ती स्त्री, ही स्त्री गुलाम झालेली होती. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे ती सर्वस्व गमावून बसलेली होती. आणि एवढंच नव्हे तर स्त्रियावर त्या ठिकाणी वेगवेगळी बंधनं या समाजानं लादलेली होती. मग ते बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाह व्हायचा नाही, केशवपनची प्रथा होती, हुंडा पद्धती होती, अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरेनं स्त्री जखडलेली होती. आणि म्हणून या स्त्री आणि पुरुष समान आहेत अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी सुरुवातीलाच सांगितला की पुरुषा एवढेच हक्क स्त्रियांना आहेत, स्त्री काही दुय्यम नाही आणि स्त्रीमध्ये त्या ठिकाणी पुरुषापेक्षाही अधिक चांगले गुण आहेत. म्हणून ज्योतिराव फुल्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. इसवी सन 1848 मध्ये पहिली शाळा त्यांनी मुलींचीच काढलेली आहे बेडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेत बेडेवाड्यामध्ये, बरोबर आहे. तर या शाळेमध्ये अगोदर ज्या 5-6 मुली होत्या अशा पद्धतीने या वेगवेगळ्या समाजातील केवळ 6 मुलीवर सुरू झालेली शाळा आणि मग याचं वटवृक्ष झालेला आपण पाहतो की 20 शाळा या पुणे आणि पुणे परिसरामध्ये त्यांनी सुरू केल्या. सावित्रीबाई फुले यांना त्यांनी बरोबरीने घेतलं. सावित्रीबाई फुले तर शिकलेल्या नव्हत्या, ज्योतिरावांनी स्वतः त्यांना शिकवलं आणि जे शिकवलं त्या सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी शाळेमध्ये जायच्या आणि शिकवायच्या त्या मुला मुलींना.
1: पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका,
0: अगदी बरोबर आहे. पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका ही सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा देऊन स्वतंत्र प्रतिभेनं शिक्षण कार्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे असं आपण पाहतो.
1: समाजाचा रोष पत्करून त्या झगडल्या आणि मागे डगमगल्या नाहीत.
0: त्यांना विरोध झाला की आता स्त्री शिक्षणालाच विरोध होता ना, त्यावेळी
1: मुळातच विरोध होता.
0: मुळात शिक्षण स्त्री शिक्षणाला विरोध होता आणि म्हणून प्रस्थापित लोकांनी त्यांना त्रास दिला. हे सर्व दित आहे, इतिहासामध्ये नोंदित आहे की त्यांना शेणानं मारलं, दगडानं मारलं आणि तरीही त्या न डगमगता या शाळेमध्ये जात होत्या आणि मुलींना शिक्षण देत होत्या, मुलांना शिक्षण देत होत्या. या कामामध्ये मी नाव घेतलं पाहिजे की क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी, वस्ताद यांनी त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाला फार मोठं संरक्षण दिलेलं आहे सर. कारण

0: ज्योतिराव फुले हे त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले होते, क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या तालमी. आणि म्हणून जेव्हा त्यांना विरोध झाला तेव्हा क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी तो विरोध मुडीत काढला आणि या शाळा सुरू ठेवल्या. म्हणजे शिक्षण कार्य सुरू करताना ज्योतिराव फुलेंना विरोध झाला, सावित्रीबाई फुलेंना विरोध झाला, पण या शिक्षण कार्याला संरक्षण म्हणून त्या ठिकाणी लहुजी साळवे यांनी त्या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे हे तेवढंच त्या ठिकाणी खरं आहे.
1: सर, एकूणच आजही आपण पाहतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. अगदी हाच धागा पकडून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा पुण्यामध्ये शैक्षणिक कार्य मोठ्या पद्धतीने हिरिरीनं वाढवलं. आणि फक्त केवळ महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शिक्षण किंवा शिक्षण केंद्र असं न राहता असं एका ठिकाणी सांगता येईल की आपल्याला की महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिकेचा कारभार त्यांना 7 वर्षे त्यांनी पाहिला. ते आयुक्त म्हणून त्यांनी कारभार पाहिला त्या काळामध्ये 1876 ते 1883 या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय उत्कृष्ट असा कारभार पाहिला. एक दूरदृष्टीचा कर्ता समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे बघताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याची उभारणी कशा दूरदृष्टी पद्धतीने केली याबद्दल काय सांगताय?
0: हा ज्योतिराव फुलेंचं जे वर्णन पारंपरिक पद्धतीनं येतं ते फार गरीब होते असं नाहीये. तर ज्योतिराव फुले हे श्रीमंत होते, ते उद्योजक होते आणि राजकीय प्रक्रियेमध्ये जाऊन आपण या सर्वहारा वर्गांना काही मदत करू शकतो का यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नगरपालिकेची आणि त्यावेळी ते सदस्य झाले, नगरसेवक झाले. आणि नगरसेवकाचं काम त्यांचं इतकं उत्कृष्ट होतं की ब्रिटिश सरकारने त्यांना आयुक्त म्हणून त्या ठिकाणी पदवी दिली आणि तेवढे अधिकार त्यांना दिले,
1: बहाल केले
0: आयुक्त म्हणून की तुम्ही कारभार पहा आता या नगर परिषदेत. आणि नगर परिषदेचा पुणे नगर परिषदेचा कारभार पाहत असताना ज्योतिराव फुले यांनी इतक्या उत्कृष्टपणे काम केलेलं आहे की पुण्याच्या प्रत्येक भागामध्ये नळ योजना गेली पाहिजे हे कटाक्षाने त्यांनी अगोदर पाण्याचा प्रश्न सोडला आणि त्यासाठी काम केलं. रस्ते त्याचं काम केलं. आता ज्योतिराव फुले हे बिल्डर होते, ते बांधकाम व्यावसायिक होते, त्यांची पुन्हा कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी होती त्यांची बांधकाम कंपनी. त्या बांधकाम कंपनी मार्फत त्यांनी पुणे मुंबई या ठिकाणी मोठमोठी बांधकाम केलेली आहेत त्यांच्या कंपनीनं. आणि त्या बांधकाम केलेल्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे त्या बांधकामाचं की ते बांधकाम आज तागायत जशाला तशी शाबूत आहे, इतक्या उत्तम दर्जाचं स्वतः उभा राहून त्यांनी काम केलं. महानगरपालिका जी मुंबई जी आजची दिसते ती त्यांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेली आहे. खडकवासला धरण हे जे आहे ते महात्मा फुले यांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की ते खडकवासला धरण महानगरपालिकेची इमारत याला डग सुद्धा नाही, म्हणजे इतक्या दर्जेदार आणि मजबूत पद्धतीने त्यांनी काम केलं. आता नगरपालिकेमध्ये त्यांनी आयुक्त म्हणून काम करताना अतिशय महत्वाचा निर्णय घेतला तो हा की इथून पुढे नवीन दारू व्यवसायकांना दारू विकण्याची परवानगी देऊ नयेत, दारू दुकानांना परवाने आता द्यायचे नाहीत,
1: बंदच
0: ते बंद. म्हणजे यावरून काय आपल्या लक्षात येतं की महात्मा ज्योतिराव फुलेंना हा कसा समाज आणि कसा भारत अपेक्षित होता, तर निर्व्यसनी भारत आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं तो निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी केलं. एका भाजीमंडळीला इंग्रज अधिकाऱ्याचं नाव द्यायचा प्रस्ताव आलेला होता, त्यांनी तो फेटाळला. भाजीमंडळीला असे अधिकाऱ्यांची नावं देता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे, भारत आहे, इथं भारतीय लोकांची महाराष्ट्रीयन लोकांची त्या ठिकाणी नावं द्यावीत अशा प्रकारचं खणकावून त्या नगरपालिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.
1: पण हे करत असताना पुणे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या सगळ्यांचा पुण्याचा त्यांनी खूप अभ्यास बारकाईने अभ्यास केला, दूरदृष्टीने अभ्यास केला. पण महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिक्षण हा एक त्यातला महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय होता. मग फक्त पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराच्या संदर्भातून शिक्षणाचं महत्व जाळं त्यांनी विणलं का आणखी पुढं
0: काय झालेलं आहे? ज्योतिराव फुलेंचं काम शैक्षणिक काम 1848 ते 1858 इथपर्यंत सुरू आहे.
1: बर
0: 20 शाळा त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमधून जो नफा यायचा त्या नफ्यातून त्या शाळा चालवल्या. शिक्षकांना पगार, विद्यार्थी शाळेत यासाठी शिष्यवृत्ती, स्पर्धा वेगवेगळ्या. आणि म्हणून 1848 ते 1858 या

0: वर्षाच्या काळामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक काम केलं ना सर, तर त्यामुळे इंग्रज सरकारला दखल घ्यावी लागली आणि मेजर कॅन्डी यांनी त्यांचा भव्य सत्कार पुण्याच्या विश्रामबागेमध्ये आदर्श शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा केलेला आहे. हे काम सोपं नव्हतं त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये की जिथं शिक्षणाची कोणती पार्श्वभूमी महाराष्ट्राला नव्हती. आणि म्हणून जेव्हा हंटर कमिशन आलं, आता शिक्षणाचाच मुद्दा निघाला म्हणून सांगतो की जेव्हा हंटर कमिशन भारतात आलं तेव्हा हंटर कमिशनने 170 लोकांच्या मुलाखती घेतल्या सर, शिक्षण तज्ज्ञांच्या. तर ज्योतिराव फुले त्यापैकी एक होते. त्यांनी हंटर कमिशनला साक्ष दिली की महाराष्ट्रामधलं शिक्षण आम्हाला कसं हवं. तर 179 शिक्षण तज्ज्ञांनी, महात्मा फुले व्यतिरिक्त या 179 शिक्षक तज्ञांनी असं सांगितलं ब्रिटिश सरकारला की आमच्याकडे शाळा सुरू करा, पण या शाळा अगोदर उच्चवर्णीयांना सुरू करा, म्हणजे ते झिरपत झिरपत खाली हा पाझरण्याचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत झिरपण्याचा सिद्धांत हा 179 शिक्षण तज्ञांनी ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी शिफारस केली की अगोदर उच्चवर्णीयांना शिक्षण द्या, नंतर ते बहुजनात येईल. हा जो झिरपण्याचा सिद्धांत आहे मॅकोलेचा, लॉर्ड मॅकोले, तर याला त्यांनी विरोध केला. लॉर्ड मॅकोलेच्या झिरपत्या सिद्धांताला आणि 179 लोकांनी जे शिफारसीत केलं हे असं नाही म्हणले एकट्या महात्मा फुल्यांनी, 170 व्यक्ती होते की एकट्याने त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला की झिरपण्याचा सिद्धांत अमान्य. अगोदर बहुजनांची पोरं शिकवा, शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था झालेली आहे ही दैन्यावस्था या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण नाही, शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण नाही, वंचित उपेक्षित जे दारिद्र्यात आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण नाही. म्हणून शिक्षणाचा केंद्रबिंदू हा सामान्य त्या ठिकाणी ठेवा, सामान्य माणूस, तेव्हा त्या ठिकाणी प्रगती होईल. आणि म्हणून त्यांनी जे शिफारस, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत, आज आपण जो आरटी ऍक्ट अलीकडे आणला 2009 आरटी ऍक्ट आला, पण या आरटी ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत सर, या तरतुदी ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला त्या ठिकाणी सांगितलेला आहे की आमच्या वयाच्या 14 वर्षापर्यंतच्या पोरांना शिक्षण मोफत द्या, ते सक्तीचं द्या आणि ते सार्वत्रिक करा, सार्वत्रिक सर्वांना. हे जे आरटी ऍक्ट मधली तरतूद आज आपण सगळ्यांना सांगतो त्याचं मूळ ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला जी साक्ष दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे. ज्योतिराव फुले हे दूरदृष्टीचे नेते होते, युगकर्ता, म्हणजे कितीतरी वर्षानंतरही त्यांचे विचार हे उपयोगी आहेत. फार महत्वाचं आहे ज्योतिराव फुले यांनी केलेलं काम, ते दूरदृष्टीचे होते. बघा, ज्योतिराव फुले एका जागेवर थांबलेले नाहीत, ते समाज सुधारक होते होतेच, ते शिक्षण तज्ञ होते होतेच, ते आयुक्त होते होतेच, ते बिल्डर होते होतेच, पण त्यापेक्षा पुढे त्यांनी ग्रंथ संपदा फार मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या आहे ज्योतिराव फुलेंनी.
1: सर, आता आपण ग्रंथसंपदेचा उल्लेख केलाच, महात्मा ज्योतिराव फुले एक उत्तम लेखक तर होतेच, शिवाय ते कवी होते, त्याबद्दल काय सांगता येईल? आणि 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, 1000 कविता लिहिल्या, अखंडादी काव्यरचना त्यांनी केली, यामध्ये स्त्री पुरुष कष्टकरी व्हावे, आनंदे पोसावे कुटुंबाशी, मुली मुलास शाळेत धाडावे, विद्यादान द्यावे विद्यार्थ्यास,
0: विद्यार्थ्यास
1: काय सांगताय सर?
0: बरोबर आहे. ज्योतिराव फुले यांच्या विचारावर जो प्रभाव आहे सर, तो थॉमस पेन, पाश्चात्य विद्वान, त्यांच्या राईट्स ऑफ द मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे की माणसाचे, म्हणजे मानवाचे हक्क कोणते असतील, राईट्स ऑफ मॅन, तर ते पुस्तक वाचून त्यांच्यावर परिणाम झाला हे काम करण्याचं, की प्रत्येकाला त्या ठिकाणी हक्क अधिकार मिळाले पाहिजे. आणि म्हणून राईट्स ऑफ मॅनचा प्रभाव त्यांच्यावर आहे. खरं म्हणजे ज्योतिराव फुले त्यावेळी मॅट्रिक झालेले होते, मॅट्रिक पास, इंग्रजी माध्यमातून त्यांचं इंग्रजी अक्षर आणि इंग्रजी स्पीच, वाणी, भाषण इतकं प्रभावी होतं की लेखणी आणि वाणीनं या माणसानं रक्त विरहित क्रांती घडून आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आपण ग्रंथांचा उल्लेख केला की ज्योतिराव फुले यांना हे माहीत होतं की मला जे समजलेलं आहे ते दुसऱ्यांना समजलं पाहिजे, म्हणून ते ग्रंथ लेखनाकडे वळवले. 1855
1: किंवा स्वतःपुरतं नाही केलं,
0: स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाही जे ज्ञान झालेलं आहे त्यांच्यावर. त्यांनी

0: जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक पाश्चात्य विद्वानांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे, अर्पित केलेलं आहे, की त्यांनी गुलामगिरी नावाचं जे त्यांचा ग्रंथ आहे हा ग्रंथ अमेरिकेतल्या निग्रो लोकांना त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे, की ज्या निग्रो लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी ब्रिटिशांबरोबर लढा दिला अमेरिकेमध्ये, म्हणून त्या निग्रोंना अर्पित केलेलं आहे ते गुलामगिरी. तर या पद्धतीनं 1855 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांची समाधी शोध हा सर्वश्रुत आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे समाधी तर शोधली परंतु त्यांचं जे चरित्र आहे इतक्या मोठ्या पोवाड्यांच्या रूपानं पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी पुढे आणलेला आहे महाराष्ट्रासमोर. सुमारे 1000 ओळीचा तो पोवाडा आहे, केवळ तो शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला,
1: पोवाड्याच्या माध्यमातून महाराजांचं दर्शन घडवलं,
0: दर्शन घडवलं, त्यांचं तत्वज्ञान की शिवाजी महाराज पराक्रमी कसे होते, स्त्रीविषयक त्यांची भूमिका कशी होती. शिवाजी महाराज जे म्हणत होते की शेतकऱ्यांच्या कोथंबीरीच्या देठालाही सैन्याने हात लावू नये, शिवाजी महाराज म्हणत होते आपल्या सैन्याला, तर तो एक प्रभाव आहे ना महात्मा फुलेवर. म्हणून महात्मा फुले शेतकऱ्यांचं हित चिंततात, शेतकऱ्यांच्या पोरांचं हित त्या ठिकाणी चिंततात. गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे हे पुस्तक शेतकरी त्या काळामध्ये कसा परेशान आहे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हे शेतकऱ्यांचं शोषण कसं करत आहेत, वसुली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहेत, ज्यांच्याकडे त्या ठिकाणी बाकी आहे त्यांच्याकडून पार्ट्या ते कसे खात आहेत इंग्रज अधिकारी, इतक्या सूक्ष्म पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग हा शेतकरी जो ईस्ट इंडिया कंपनीच्या वरवंट्याखाली दबला जात आहे त्याला वर काढण्यासाठीच्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी ते देतात. इतका हा मौलिक ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड आहे. गुलामगिरी तेच आहे की गुलामगिरीमध्ये काय असेल की गुलामगिरीमध्ये सामान्य माणूस अंधश्रद्धेमुळं अज्ञानामुळं जो चिरडला गेलेला आहे, ज्या परंपरा आहेत, जे सण उत्सव आहेत, विवाह आदीमुळं जो काही समाज भरडला गेलेला आहे गुलामगिरीमध्ये त्याचं वर्णन आहे की आमचा समाज हा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चिरडला जात आहे आणि या समाजाला वर काढण्यासाठी, या दलदलीतून वर काढण्यासाठी त्याला त्याचे न्याय हक्क, त्याचं त्याला स्वायत्तपण आणि स्वावलंब तो त्याला कसं येईल या दृष्टीनं ज्योतिराव फुले हा सगळा विचार त्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथात करतात. ज्योतिराव फुले हे केवळ शाहीर नव्हते, केवळ त्या ठिकाणी गद्य लेखक नव्हते की गुलामगिरी लिहिली शेतकऱ्याचा आसूड लिहिला, अखंड त्यांनी लिहिले. राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभंग लिहिले तसेच त्यांनी अखंड लिहिलेले, तसेच अखंड आहे. त्यांनी फक्त अभंग ना नाव देता अखंड ते गेय स्वरूपात आहेत आणि खूप अखंड त्यांनी लिहिले. त्या अखंडामधले सुद्धा विषय तसेच आहेत की जे विषय बहुजनांच्या ह्या उद्धारासाठी असतील अशा प्रकारचे ते विषय आहेत.
1: बरोबर सर, महात्मा फुले यांनी राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा खूप मोठं प्रोत्साहन दिलेले. ते एका कवितेमध्ये म्हणतात, धर्म राज्य भेद मानवा नसावे सर्वांनी वर्तावे भावंडासारखी.
0: बरोबर,
1: राष्ट्रीय एकात्मतेतून आपला विकास साधावा असंही ते सांगतात.
0: बरोबर आहे. ज्योतिराव फुले यांनी मुळातच जे काम सुरू केलंय ते जाती निर्मूलनासाठी केलंय सर.
1: बरोबर,
0: की जात निर्मूलन का, जात विरहित समाज निर्माण व्हावा, त्यामुळं समाजामध्ये जो जातीभेद होता तो जातीभेद त्यांनी संपवला, प्रयत्न केला की सर्व माणसे इथून तिथून सारखीच, माणसा माणसामध्ये भेद नाही.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचं रक्त सारखं आहे, प्रत्येकाला कष्ट केल्यानंतरचा घाम सारखा आहे. म्हणजे हा जो समतावादी विचार आहे की कुणी उच्च नाही कुणी नीच नाही सर्व समान, हा विचार त्यांनी आपापल्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी वेळोवेळी नमूद केलेला आहे. उच्च नीचता नष्ट करण्यासाठी एवढी स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांनी विचार केला. म्हणजे मानवतावाद ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये मानवतावाद म्हणतो, समतावाद म्हणतो, विज्ञानवाद म्हणतो, या तिन्हींचा मिलाप हा ज्योतिराव फुल्यांच्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. मग ते सत्सार असेल, ब्राह्मणांचे कसब असेल, अस्पृश्यांची कैफियत या नावाचं पुस्तक अप्रकाशित आहे, त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झालं अस्पृश्यांची कैफियत, तर त्याच्यामध्ये

0: त्यांनी हेच सांगितलंय की उच्च नीचता ही चुकीची आहे आणि सत्यावर आधारित समाज रचना निर्माण झाली पाहिजे. म्हणून शेवटी त्यांनी जो ग्रंथ लिहिला सर, तुम्ही ग्रंथांची चर्चा सुरू केलेली आहे म्हणून मी सांगतोय की शेवटी त्यांनी जो सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला,
1: अगदी बरोबर,
0: तो सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ अशा परिस्थितीत लिहिला आहे की त्यांना अर्धांगवय झालेला
1: आहे,
0: उजवा हात काम करत नव्हता, परंतु त्यांना लिहिणं गरजेचं वाटत होतं,
1: जिद्दीने लिहिलं,
0: जिद्दीने लिहिलं की मला जे माहित आहे मला ते समाजाला द्यायचं आहे, मला समाजाला ते सांगायचंय, मला समाजाला ते शब्दरूपानं त्या ठिकाणी लिहून ठेवायचंय. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी अर्धांगवायू झालेला असताना ओझे बाजूला डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ पूर्ण केलेला आहे.
1: प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा त्यांनी अनुकूल परिस्थितीमध्ये घडवण्याचं काम केलेलं
0: आहे आणि ते देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी ग्रंथ लिहिला, त्यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता एक, त्यामध्ये 24 सप्टेंबर 1873 तो सार्वजनिक सत्यधर्माच्या आधारे त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. जसे आर्य समाज होता, ब्राह्म समाज होता, प्रार्थना समाज होता, त्या धर्तीवर नवा, कारण ज्योतिरावांनी सातत्यानं नवं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पारंपरिक तेच नाही दिलं, नवं देण्याचा प्रयत्न, समाजाला नव्या दिशेनं प्रगतीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर सार्वजनिक सत्य धर्म नावाचा समाज स्थापन केला, नवा धर्म समाज, आणि त्या धर्माच्या द्वारे ज्या अवैज्ञानिक प्रथा परंपरा आहेत, अवैज्ञानिक ज्याच्यावर लोक प्रचंड खर्च करतात अंधश्रद्धेपोटी,
1: अविवेकी,
0: तर अशा प्रथांना फाटा देण्याचं काम त्यांनी या सत्यशोधक समाजाद्वारे त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आणि सार्वजनिक सत्यधर्म काय आहे, या समाजाला दिलेली शिकवणूक, नीती नियम हे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत.
1: बरोबर सर, मी तर असं म्हणेल की योगनिर्माता कवी म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचा उल्लेख करायला पाहिजे.
0: बरोबर,
1: अनेक विविध प्रकारच्या कविता महात्मा फुले यांनी आपल्या कवितेतून रचलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी भर दिलेला आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीवर त्यांचा खूप मोठा भर होता. केवळ समाज घडवायचा, केवळ शिक्षण द्यायचं म्हणजे झालं, म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, तर समाज हा नीतीमूल्यावर आधारित असलेला किंवा मूल्याधिष्ठित असलेला समाज निर्माण करायचा त्यांची अपेक्षा होती. काय सांगते?
0: अगदी बरोबर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना जे बिरुद दिलं जातं ते सत्यशोधक असं दिलं जातं.
1: बरोबर,
0: सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. तर सत्यशोधक, तुम्ही जे नीतीमूल्यांचा संदर्भ दिला तो सांगतो मी की ज्योतिरावांनी या समाजाला सगळ्यात मोठं मूल्य कोणतं दिलं असेल नीतीमूल्य, तर ते दिलं आहे सत्य, सत्य शोधने, सत्य शोधा. या सत्यावर आधारित जर समाज निर्माण झाला तर तो समाज सुखी होईल.
1: बरोबर, कुठल्याही घटनेच्या
0: मुळाशी जाऊन खरं काय खोटं काय, शत्रू कोण मित्र कोण, बरोबर आहे, हे जोपर्यंत सत्य शोधत नाही तुम्ही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही. म्हणून सत्य शोधनाची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलेली आहे. त्यांनी भोंदूगिरी नाकारलेली आहे. आज आपण अलीकडच्या प्रश्नावर येऊ की महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस एक प्रकरण झालं की दुसरं प्रकरण येत आहे, परंतु ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये फार मोठी भोंदूगिरी होती.
1: बरोबर,
0: तर त्या भोंदूगिरीला त्यांनी नाकारलेलं आहे असं आपण पाहतो. आणि म्हणून समाजाला सगळ्याच समस्येतून दूर करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न हे केलेले आपल्याला दिसतात असं आपण पाहतो. आणि अखंड त्यांच्या आलेले आहेत त्या अखंडात.
1: बरोबर,
2: श्रोतू, आताच आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजार यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रासंगिक या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं वैशाली राऊत यांनी. प्रासंगिक हा कार्यक्रम ऐकत असताना सुरुवातीला काही क्षण विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं आलेल्या व्यत्ययाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाश

आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11:30 झाले आहेत. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 282 प्रसारित करत आहोत. गायक कलाकार रवींद्र साठे आणि कविता कृष्णमूर्ती, संगीत सतीश भाटिया यांनी दिलेलं आहे.

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गाणं या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 282 आत्ता आपण ऐकला. गायक कलाकार रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, संगीत नियोजन सतीश भाटिया. रामचरित मानस गाणं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळच्या 11:40 झालेत यानंतर प्रसारण मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे भक्ती गीतानं करत आहोत.

0: संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना आता आपण ऐकली. संगीतकार श्रीधर फडके आणि हस्पर होता शंकर महादेवन यांचा. जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: जाहिरात संदेशानंतर एक भावगीत आता ऐकवत आहोत.

0: उत्तर केळकर यांच्या स्वरात हे गीत बहिणाबाई चौधरी यांचं होतं. संगीत दिलं यशवंत देव यांनी. ही वाटचालही मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची आकाशवाणी बीर केंद्र हा कार्यक्रम सादर करत आहे. एक जाहिरात संदेश.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हा जाहिरात संदेश आता आपण ऐकलात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची ही वाटचाल सुरू आहे. दिवसेंदिवस तापमान वाढतंय. उन्हापासून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा रुमाल नक्कीच असू द्या. सोबत एक छानशी पाण्याची बाटली असू द्या. आणि एन्जॉय करा आणि मस्त रहा, स्वस्त रहा.

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात आपण ऐकलं रंजना शिंदे यांना. ही गीतरचना प्रकाश पवार यांच्या होती. आणि आता कार्यक्रमाचा समारोप नाट्यपदानं करत आहोत.

संत गोरा कुंभार या नाटकातलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अशोक जी परांजपे यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम क्रमशः सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 12 ते 1 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अति विचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ, आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझ घेऊन काम नाही करते, म्हणजे शोल्डर पेन का होत आहे बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली

0: निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात. आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन. यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेत आहेत. आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले. ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन खूप मी आजकाल ऐकते ना, की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा, हो छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: हो, अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: हो, अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता,
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय,
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात, की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणलं, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले,
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे त्या डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं,
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड,
0: म्हणजे शॉर्ट मध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर,
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: है ना. त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर,
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग

0: आला ह्या गोष्टीवर. नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत. तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे.
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचंय, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी, पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास की व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि इतकी सोपी आहे.
0: हो,
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो,
1: पण यातनं शिकायचंय. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचं तर हे सोपंच आहे.
0: हो,
1: आणि हे विना खर्च आहे.
0: हो,
1: आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलिस्ट 1/2 तास द्यावा लागतो. 1/2 तास मला जिमला जायचंय किंवा 1/2 तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्या 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा, क्या बात है.
0: yes.
1: रुपाली ते खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रत्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतं. तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज दी राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं.

0: गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, है ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात, जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला, म्हणजे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तू म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट, आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: मॅनिफेस्टेशन, असं समजा माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन, मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवंय, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपल्या ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला, आहे ना, लॉजिक, इलॉजिकल, राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय, आजकाल बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट, ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे.

0: मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता, त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक युज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे, माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून.

0: मेडिटेशन म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय. म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे, तुम्ही लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि खोलचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होतो, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे. अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स, लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायचे की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,
0: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली, ते इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद. पुणे आकाशवाणीच्या वतीने
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व.

0: राखी विश्व। सुनीता सुनीता दार उघड ग पटकन, तीन मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ।
1: आले आले। अगं काय ग तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही।
0: उघड दार पटकन,
1: जरा वेळ दम नाही ग तुला। आणि काय ग हात कशाने एवढे गार झाले तुझे?
0: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण।
1: आता हे काय नवीन?
0: अगं ग्लास आण तरी। आणि हा सुनीता पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का।
1: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रे आणलायस की तू?
0: आधी हे 2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं। मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत।
1: बर
0: काय माहितीये म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं।
1: बर।
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं। हिरवे आईस क्यूब तयार झाले।
1: वा काय मस्त आहे ग। पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ, म्हणजे हे 2 क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं म्हणजे पुदिना सरबत तयार, असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच। कसं लागतंय बघ आता?
1: काय मस्त लागतंय ग।
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटत बघ।
1: न लागायला काय झालंय, किती छान बनवलंयस ग तू। पण ही आयडिया तुझी फार भारी आहे ना, मी पण आता करीन।
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला।
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होता ना तुम्ही मला सोडून?
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये।
1: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना।
0: तेच सांगते आता सविस्तर। अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो, सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो, म्हणजे आपली सहल निघते ना 2-2 जोड्या करून, अगदी तशा निघालो।
1: वा,
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं।
1: बर। आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते।
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते। आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले।
1: वा,
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो। काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी।
1: वा वा वा वा वा।
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली, कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत। आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात।
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर।
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं। परत चालत आलो, काय मज्जा आली म्हणून सांगू
1: हो ना।
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार आणि चालण्याचा व्यायाम होत होताच, शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता।
1: अगदी खरंय। आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार। खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला।
0: खरंच खरंच।
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत।
0: हो,
1: 2 सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर।
0: काय छान बोललीस ग। आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हंटल।
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे।
0: हो ग,
1: म्हणजे शनिवार

0: काळात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी इतिहास समोर उभा राहतो पेशवेकालीन स्पर्श होतो त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं
1: अगदी.
0: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
0: वा,
1: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अग आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अग काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूक उड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूक उड्या मारल्यात ग. पण हेच बेडूक उडी मारण आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जात बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूक उडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूक उड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूक उडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गो, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूक उडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणव होऊन काहीतरी उमट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या गजगे सागर गोटे आठवतायत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अग सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे नाव.
0: डबा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: मी आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
1: वा वा क्या
0: आठवतच असेल. डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
2: आयुष्यावर बोलू काही.
1: सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी
0: हो.
1: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
0: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
1: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना
0: हो.
1: ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं. आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
0: अगदी अगदी, माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
1: मग हे गाणं ऐकूया आपण.
0: चल ना, जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात, तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो.
1: बर.
0: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐक.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
4: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
6: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
5: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
6: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
5: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका। 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

0: दर्शवते हो एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तू विशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचा 1 वाजता.
4: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर. बस कुछ पलों के बाद

देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे

जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160

0: त्याच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ऐसा ही गीत हमने आपको पहचानने के लिए कहा था क्योंकि मुश्किल शब्द हमारी आज की इबारत में है, तो आपने बिल्कुल सही पहचाना. सीआईडी फिल्म का वो गीत ही हम आपको सुनवाने वाले हैं. हमें बताइए किन की आवाजें हैं इस गीत में.

सब पर वो सब करते थे गुलामी।

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा

सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे N नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVK-कडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची CBIच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात

परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: एक बेमिसाल शायर।
1: मेरे दिल के किसी कोने में एक मासूम सा बच्चा।